0: बत्तीस वर्ष की आयु में श्री केदारनाथ में योग समाधि द्वारा अपना शरीर त्याग कर दिया। अच्छा, समय हो गया है, फिर मिलेंगे।
1: काफी विषय समझा दिया, धन्यवाद।
2: धन्यवाद बहन जी।
3: ರಾಷ್ಟ್ರ ಭಾಷಾ ಭಾರತಿ ವಿಶೇಷ ಹಿಂದಿ ಪಾಠ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿದಿರಿ.
4: ನಡೆಸಿಕೊಟ್ಟವರು ಎಸ್ ವಿ ವೇದಾವತಿ, ಇವರೊಂದಿಗೆ ಭಾಗವಹಿಸಿದವರು ನುಸರತ್ ಎಂ ಹಾಗೂ ಅರ್ಷಿಯಾ ಝಡ್.

0: ಮಹಿಳೆಯರ 49 ಕೆಜಿ ವೇಟ್ ಲಿಫ್ಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ಒಲಿಂಪಿಯನ್ ಮೀರಾಬಾಯಿ ಚಾನು ಅವರು ಬೆಳ್ಳಿ ಪದಕ ಜಯಿಸಿದರು. ಒಟ್ಟು 198 ಕೆಜಿ ತೂಕ ಎತ್ತಿ ಎರಡನೇ ಸ್ಥಾನ ಪಡೆದ ಅವರು ಈ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದರು. ಟೋಕಿಯೋ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿ ಪದಕ ಜಯಿಸಿದ್ದ ಅವರು ಏಷ್ಯನ್ ಗೇಮ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಇದೇ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಪದಕ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದರು. ಈ ಸಾಧನೆ ಕುರಿತು ಮೀರಾಬಾಯಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ.
1: सपना था और ये बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है मेरे लिए, तो आप भी फाइनली मिल गया है. मेरा मेडल दिल्ली में एशियन गेम्स का मेडल आ गया है और मैंने इंडिया के लिए और वेट लिफ्टिंग के लिए कुछ करके दिखाया, तो बहुत खुशी हूँ.
2: हमने काफी अच्छा ट्रेनिंग में भी किया है कि हमने सिर्फ ये वाले एशियन गेम्स हमारे लिए बहुत ज्यादा इम्पोर्टेंट थे, क्योंकि लास्ट एशियन गेम्स में भी हमने इंजरी हो गया था, तो ये वाला मेरा सबसे अच्छा मौका था कि मैं कुछ करके दिखाने का.